जन प्रभ तुम्हें बिलासी तन तन ते तन जन जे कृपाल हर हर पयो हर पुर नानक तिन परस्यो ते जन्म मरण तो थे रहो हर गुर नानक तिन परस्यो ते जन्म मरण